0: का हार पुकारे, आजा आजा रे तुझको मेरा प्यार।
1: RM2
2: रेडियो मस्ती
1: फील द